आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफ एम, आपली माणसं आपला आवाज. सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफ एम, आपली माणसं आपला आवाज. सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफ एम, आपली माणसं आपला आवाज. सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध. रेडिओ तेरणा 90.4 FM.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: गीतं सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीतं करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीतं ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळीराजा. बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तेरणाची साथ. शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM.
1: मंडळी नमस्कार. मंडळी, आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. मंडळी, आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून महत्त्वाच्या विषयावरील माहिती या ठिकाणी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मंडळी, आपण सर्व जाणताच आहात की 2023 हे भरडधान्य वर्ष जाहीर झाल्यापासून त्याच्या आरोग्यविषयीच्या फायद्याविषयी फार मोठ्या प्रमाणात बोललं जात आहे. पण आपण या पिकांची शेतीमध्ये लागवड कशी करावी, त्याचबरोबर या पिकांच्या माध्यमातून आपल्याला कसा फायदा होऊ शकतो, या अनेक विविध बाबींविषयी आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी माहिती करून घेणार आहोत. मंडळी, भरडधान्य ही पोषक आणि आरोग्यासाठी उपयुक्त असली तरी प्रामुख्याने दुर्लक्षित आहेत. काही प्रमाणात त्यांची आदिवासी किंवा दुर्गम पट्ट्यांमध्ये लागवड होते. त्यांच्या लागवडीखालील क्षेत्र अत्यंत कमी असल्यामुळं सध्या भरडधान्याविषयी होत असलेल्या प्रचाराच्या पार्श्वभूमीवर वाढत्या मागणीची पूर्तता कशी होणार असा हा प्रश्न आहे. कारण ही धान्य जर आपण शेतकऱ्यांनी पिकवलीच नाहीत तर सर्वसामान्याच्या ताटात कशी येणार. म्हणजेच या आरोग्यासाठीच्या महत्त्वाच्या असलेल्या पिकांच्या लागवडीमध्ये असलेल्या संधी आपण ओळखणं खूप गरजेचं आहे. कमी पाण्यावरील ही पिके कोरडवाहू शेतकऱ्यांच्या अर्थकारणाला निश्चितपणे चालना देऊ शकतात. मंडळी, आता याच्यामध्ये जे विविध वाहन आहेत त्याच्या संदर्भातली माहिती आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण करून घेणार आहोत. याच्यामध्ये सुरुवातीला बघणार आहोत वरई. त्याला दुसरी नावं अशी आहेत की त्याला वरी आणि वरी कुटकी या नावानं सुद्धा ओळखलं जातं. याची ओळख बघूयात. धान्याचा आकार सर्वात लहान असल्यामुळे इंग्रजीमध्ये लिटल मिलेट या नावाने ती ओळखली जातात. भारतातील पारंपरिक पिकांपैकी एक असलेल्या पिकाची महाराष्ट्रात अमरावती, चिखलदरा, धारणी, नगर, नाशिक, नंदुरबार, पुणे, कोल्हापूर, सातारा, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागात या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते. दुर्गम प्रदेशातील लोकांचे प्रमुख अन्न असलेल्या या धान्याची अन्यत्र ओळख ही उपवासासाठीचं धान्य अशीच आहे. एकदल प्रकारातील या पिकांची उंची 30 ते 150 सेंटीमीटरपर्यंत असते. पाने गवताच्या पात्याप्रमाणे असून मऊ किंवा त्यावर लव असते. खोड काडीसारखे बारीक सरळ वाढणारे असते. भातासारखी यास फुले येत असून 4 ते 5 सेंटीमीटर लांबीच्या लोंब्या येतात. दुष्काळजन्य परिस्थितीत तग धरणारे हे पीक अधिक पर्जन्यमानातही चांगले उत्पादन देणारे आहे. आता आरोग्यासाठीचं महत्त्व याच्या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत. आता याचं आरोग्याच्या संदर्भातलं महत्त्व या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत. साधारणपणे भगरीमध्ये पौष्टिक घटकांचे प्रमाण भरपूर आहे. सर्वसामान्य लोक केवळ उपवासाच्या दिवशीच याचं सेवन करतात. गहू भाताला पर्याय म्हणून दैनंदिन आहारात त्याचा समावेश करायला हवा. बद्धकोष्ठता आणि पोटाच्या विकारांवर हे उपयुक्त आहे. अधिक तंतुमय पदार्थांमुळे मधुमेही रुग्णांसाठी ते लाभदायक आहे. शरीरात साठलेल्या चरबीचे प्रमाण कमी करण्यात याची महत्त्वाची भूमिका असते. आता लागवड तंत्रज्ञानाच्या संदर्भात आपण जाणून घेऊयात. याच्यासाठी अनुकूल हवामान जे आहे त्याच्या संदर्भात बघूयात. वार्षिक पर्जन्यमान 2500 मिलीमीटरपर्यंत सुद्धा असलं तरी हे पीक आपल्याला घेता येऊ शकते. समुद्र सपाटीपासून 2100 मीटर उंचीच्या प्रदेशात याची लागवड आपण करू शकतो. मंडळी, वाढीसाठी पोषक तापमान 23 ते 27 अंश सेल्सिअस इतकं असणं गरजेचं आहे. याच्यासाठी जमीन बघूयात. हलकी ते मध्यम चांगल्या निचऱ्याची जमीन असावी. अतिशय हलक्या जमिनीत चांगले उत्पादन मिळत नाही. उताराच्या जमिनीमध्ये लागवड करताना मशागत आणि लागवड उताराच्या आडव्या दिशेने करावी. रोप लागवड पारंपरिक आणि प्रचलित पद्धतीत करावं. रोपवाटिकेच्या संदर्भात आता बघूयात. 1 एकर क्षेत्र लागवडीमध्ये सर्वसाधारणपणे 2 ते 3 गुंठे क्षेत्र 8 ते 10 सेंटीमीटर उंच उतारानुसार लांबी ठेवणं गरजेचं आहे. याच्यासाठी बीज प्रक्रिया करणं आवश्यक आहे. लागवडीनंतर पावसाचा खंड पडल्यास 20 ते 25 दिवसांनी पहिले आणि 40 ते 45 दिवसांनी दुसरं पाणी देणं गरजेचं आहे. लागवडीनंतर 1 महिन्याच्या आत गरजेनुसार खुरपणी आणि कोळपणी करून पीक तणमुक्त ठेवावे. आवश्यकतेनुसार तणनाशक वापरणं गरजेचं आहे. आंतरपीक म्हणून उडीद, तीळ, सोयाबीन, तूर, कारळा ही पिके 2:1 या प्रमाणात आपण घेऊ शकतो. आता याचे सुधारित वाण बघणार आहोत. फुले एकादशी हे याचं सुधारित वाण आहे. उत्पादनाच्या संदर्भात या ठिकाणी बघणार आहोत. सरासरी धान्य उत्पादन हेक्टरी 12 ते 14 क्विंटल, कडवा उत्पादन 20 ते 25 क्विंटल. याचा कालावधी सर्वसाधारणपणे 120 ते 130 दिवस इतका आहे. यानंतर बघूयात बरटी. याची दुसरी नावं अशी आहेत ज्याला

0: महाराष्ट्रात याची लागवड केली जाते. 0.73 लाख टन एकूण उत्पादन याचं मिळतं. सरासरी उत्पादकता 758 किलो प्रति हेक्टरी इतकी आहे. मंडळी, यानंतर याचं आरोग्यासाठीचं महत्त्व आपण जाणून घेणार आहोत. पचनासाठी हलके अन्न म्हणून उपवासात बर्टी भाताप्रमाणे शिजवून खाल्ली जाते. विशेषतः नवरात्रीच्या उपवासासाठी याची खूप मागणी असते. धान्य प्रथिनांचा चांगला स्रोत असून यातील प्रथिने सहज पचण्याजोगी पिष्टमय पदार्थांचे प्रमाण कमी असून शरीरात त्यांचे सावकाश पचन होते. त्यामुळे आधुनिक जीवनशैलीतील कमी कष्टाची आणि बैठे काम करणाऱ्यांसाठी महत्त्वाचा असा आहे. यातील नियासिन जीवनतत्वामुळे त्वचेचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. लिनोलिक, पालेमेल्टिक आणि ओलिक असंपृक्त मेदामले हृदयरोगी आणि मधुमेहींसाठी उपयुक्त असतात. रक्तातील साखरेची आणि लिपिडची पातळी कमी करण्यासाठी हे प्रभावी आहे. ग्लुटेनमुक्त असून ग्लुटेनची एलर्जी असणाऱ्यांसाठी हे उपयुक्त आहे. यानंतर बघूयात कोडो. याची अन्य नावे अशी आहेत, कोदरा, पायगवत, भात गवत, खडक आणि बाजरी. सुमारे 3000 वर्षापासून भारतात या पिकाची लागवड केली जाते. गुच्छेदार गवताप्रमाणे 90 सेंटीमीटरपर्यंत हे वाढते. लघु पौष्टिक तृणधान्यापैकी याचे धान्य सर्वात जाडे भरडे असून तंतुमय पदार्थाचे प्रमाण सर्वात जास्त असते. 100 ते 110 दिवसात हे परिपक्व होते. भारतात जवळपास 1.96 लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड आहे. त्यातून 0.84 लाख टन उत्पादन मिळते. सरासरी उत्पादकता 429 किलो प्रति हेक्टर इतकी आहे. तर मंडळी, याचं आरोग्यासाठीचं महत्त्व आता आपण जाणून घेणार आहोत. भरपूर तंतुमय पदार्थांमुळे पचनसंस्थेच्या आरोग्यासाठी चांगलं आहे. अँटीऑक्सिडंटचं प्रमाण चांगलं असल्याने मधुमेही लोकांच्या आहारात भाताला पर्याय म्हणून कोडोची शिफारस हे वैद्यकीय तज्ज्ञ करत असतात. यात लेसिथिनची मात्रा अधिक असून ते मज्जासंस्थेच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे. महिलांवरील रजोनिवृत्तीनंतर होणारा हृदयविकार, उच्च रक्तदाब आणि उच्च कोलेस्ट्रॉल या मुक्ततेसाठी या धान्याचं नियमित सेवन अधिक फायदेशीर ठरतं. आणि हे ग्लुटेनमुक्त आहे. याचं लागवड तंत्रज्ञान बघूयात. हलक्या खडकाळ मुरमाड जमिनीपासून ते पोयट्याच्या जमिनीत हे येऊ शकतं. खोल पोयट्याच्या आणि कसदार जमिनीत याचं उत्पादन आपण अधिकचं घेऊ शकतो. तर मंडळी, आत्ता जी आपण माहिती घेतलेली आहे, तर ही जी सगळी भरड धान्य आहेत ती आपण सहजपणे आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये याचा वापर करू शकतो आणि या भरड धान्यांना भाव देखील चांगला मिळतो. त्यामुळे आपल्या शेतकरी बांधवांनी भरड धान्याची लागवड करण्यावर कल आता भविष्यामध्ये वाढवणं खूप गरजेचं आहे. आजच्या आपल्या शिवारवार्ता या कार्यक्रमात एवढंच. आपण पुन्हा भेटणारच आहोत आपल्या उद्याच्या भागामध्ये. आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
2: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो आपण ऐकत आहे रेडिओ तिरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते हो, हिंदी सिनेमातील गीतांमधून अनेक असे शब्द आणि रचना येत राहतात ज्या त्या गीताला हिट बनवित असतात. मग त्यातला आणखी एक शब्द म्हणजे साजन. आता या सजना आणि साजनविना आपल्या गीतांचं पाणीही हलत नाही. मग या शब्दावर फक्त गीतच नाही तर चित्रपटही आले. साजन हा प्रत्येकाच्या ओठावर असतोच. मग त्याचे अनेक रंगही आहेत आणि छटाही आहेत. मग साजन अनेक प्रसंगात आपल्यासमोर येत राहतो. तर आजच्या आपल्या स्वरबहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून साजन या थीमचा आनंद आपण घेणार आहोत. कार्यक्रमाच्या सुरुवातीस आपण ऐकणार आहात आन मिलू सजना या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांच्या आवाजातील आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल.

हात की सफाई या चित्रपटातील गीत यानंतर ऐकवीत आहोत. गीत गायलं आहे मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी. गीत आहे गुलशन बावरा यांचं आणि संगीतकार आहेत कल्याणजी आनंद.

श्रोते हो रेडिओ तेराणा 90.4 FM वरून आपण ऐकत आहात कार्यक्रम स्वर बहाराची थीम आहे साजन. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत लता मंगेशकर, गीत आहे मजरूह यांचं, संगीतकार आहेत RD बर्मन, चित्रपट आहे बहारों के सपने.

श्रोतेहो साजन या थीमचा आनंद घेत आहात आपण रेडिओ तिराणा 91.4 FM वरून. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात सौदागर या चित्रपटासाठी आशा भोसले यांच्या आवाजातील गीत. गीतकार आणि संगीतकार आहेत रवींद्र जैन.

गंगा जमुना सरस्वती या चित्रपटातील गीत गात आहेत लता मंगेशकर. गीत आहे इंदिवर यांचं आणि संगीतकार आहेत अनु मलिक. गंगा जमुना सरस्वती या चित्रपटाच्या माध्यमातून हे गीत देखील खूप लोकप्रिय झालं होतं आणि या गीतामध्ये प्रमुख भूमिकेत आपल्याला दिसल्या होत्या मीनाक्षी शेषाद्री. श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमातील यानंतरचं गीत आहे आरजू या चित्रपटातील. गीत गायलं आहे अलका याज्ञिक यांनी. संगीतकार आहेत अनु मलिक आणि गीतकार आहेत आनंद बक्षी.

मैंने प्यार क्यों किया या चित्रपटातील गीत यानंतर आपण ऐकणार आहात. गीत आहे समीर यांचं, संगीतकार आहेत हिमेश रेशमिया, गायक कलाकार उदित नारायण आणि अलका याज्ञिक.

श्रोतो साजन या थीमचा आनंद आपण घेत आहात आजच्या स्वर बहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून रेडिओ 93.4 FM वरून. हम दिल दे चुके सनम या चित्रपटातील गीत यानंतर ऐकवित आहोत. गीत गायलं आहे उस्ताद सुलतान खान, कविता कृष्णमूर्ती आणि शंकर महादेवन यांनी. साजन या थीमवरील गीतं आपण ऐकत असताना हे एक वेगळं असं गीत देखील आपण आता ऐकणार आहात. जे गीत आहे महबूब यांचं आणि संगीतकार आहेत इस्माईल दरबार.

श्रोते हो साजन या थीमचा आनंद आपण घेत आहोत रेडिओ तिराणा 90.4 FM वरून. यानंतरचं गीत आहे साजन या चित्रपटातील, जे गीत गायलं आहे

आग ही आग या चित्रपटातील गीत यानंतर ऐकवित आहोत. गीत गायलं आहे आशा भोसले आणि शब्बीर कुमार यांनी. गीत आहे अंजन यांचं आणि संगीतकार आहेत आपले बप्पी दा म्हणजेच बप्पी लहेरी.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमात साजन या थीमचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत यस जानकी आणि मोहम्मद अजीज. गीतकार आहेत आनंद बक्षी, संगीतकार लक्ष्मीकांत, प्यारेलाल, चित्रपट आखरी रास्ता या गीतावर थिरकले होते श्रीदेवी आणि बिग बी अमिताभ बच्चन.

श्रोते हो, स्वर बहार या कार्यक्रमात यानंतर आपण आनंद घेणार आहात जसपिंदर नरुला यांनी गायलेल्या समीर यांच्या गीतांचा. संगीतकार आहे तो नदीम श्रवण. चित्रपट आहे दिल का रिश्ता.

कुछ कुछ होता है या चित्रपटातील गीत यानंतर आपण ऐकणार आहात. गीत गायलं आहे कुमार सानू, अलका याज्ञिक आणि कविता कृष्णमूर्ती यांनी. गीत आहे समीर यांचं आणि संगीतकार आहेत जतीन ललित.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमात साजन या थीमचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत कुमार सानू आणि साधना सरगम. गीत आहे समीर यांचं, संगीतकार आहेत नदीम श्रमण. चित्रपट आहे दामिनी.

श्रोतेहोस्वर बहार या कार्यक्रमाविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया आम्हाला निश्चितपणे कळवा. यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970509900. आणि कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकणार आहात बेटा या चित्रपटासाठी अनुराधा पौडवाल आणि उदित नारायण यांच्या आवाजातील समीर यांचं गीत. संगीतकार आहेत आनंद मिलिंद.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे रेडिओ तेरणाची आरजे प्रगती. पुन्हा आले तुम्हाला भेटायला बिग स्टार घेऊन. आजचे आपले बिग स्टार कोण आहेत याची उत्सुकता सगळ्यांना लागलीच असणार आहे. हिंदी चित्रपट सृष्टीमधील जे काही चॉकलेटी इमेज असणारे नायक राहिले त्यामध्ये देवानंद असतील, राजेश खन्ना असतील, आमिर खान पर्यंत प्रत्येकानी आपल्या हटके स्टाईलनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. याच मालिकेत आणखी एक वेगळं नाव म्हणजे अभिनेते शशी कपूर. एक वेगळं अलबेलं व्यक्तिमत्व, सतत हसरा चेहरा, गालावरची खळी आणि प्रेमाने स्तुती करणारा, सतत देहबोली हलत ठेवणारा सदाबहार व्यक्ती म्हणजे शशी कपूर. तेच आहेत आजचे आपले बिग स्टार. आज आपल्या बिग स्टार मध्ये आपण जाणून घेऊयात शशी कपूर यांना. तर आजचे आपले बिग स्टार आहेत शशी कपूर.

आरजे प्रगती सोबत तुम्ही ऐकताय बिग स्टार शो आणि आजचे आपले बिग स्टार आहेत शशी कपूर. शशी कपूर यांच्या नावाची गोष्ट सुद्धा मोठी रंजक आहे. वडील प्रख्यात अभिनेते पृथ्वीराज कपूर यांनी त्यांचे नाव बलबीर राज असं ठेवलं होतं, परंतु ते नाव त्यांच्या आईला अजिबात आवडत नसे. शशी यांच्या लहानपणापासूनच चंद्र पाहण्याची त्यांना फार आवड होती, म्हणूनच त्यांचे नाव आईने शशी असं ठेवलं आणि यानंतर त्यांचा खरा प्रवास सुरू झाला. त्यांनी मुंबईत डॉन बॉस्को शाळेत प्रवेश देखील घेतला.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही रेडिओ तेरणा 90.4 FM वरून आणि आजचे आपले बिग स्टार आहेत शशी कपूर. शशी कपूर यांनी वयाच्या 9व्या वर्षी म्हणजेच 1940 पासून बालकलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली. 1941 मध्ये मीना, 1945 मध्ये बचपन आणि यामधील महत्वाचं म्हणजे आग आणि 1951 सालचा आवारा. 1961 मध्ये आलेला धर्मपुत्र या चित्रपटात त्यांना नायकाची भूमिका मिळाली. त्यांनी आयुष्यभरात सुमारे 116 सिनेमांमध्ये काम केलं, त्यापैकी 61 चित्रपटात त्यांनी प्रमुख भूमिका साकारल्या.

बिक्सा शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 एफएम म्हणून. आणि मी आरजे प्रगती आहेच तुमच्या सोबत आणि आजचे आपले बिग स्टार आहेत शशी कपूर. शशी कपूर यांनी ज्या प्रमुख चित्रपटात भूमिका केल्या यामध्ये आ गले लग जा, आमने सामने, कन्यादान, कभी कभी, कालापत्थर, चोर मचाए शोर, जब जब फूल खिले, त्रिशूल, दीवार, प्यार का मौसम, रोटी कपड़ा और मकान, शर्मिली, शान, संग्राम, सत्यम शिवम सुंदरम, सुहाग आणि हसीना मान जाएगी या चित्रपटांचा समावेश होतो. शशी कपूर यांचा चित्रपटातील वावर कमालीचा आनंद देऊन जायचा. ते जे भूमिका करायचे त्यांची एक वेगळीच छाप प्रेक्षकांच्या मनावर पडायची. विशेष म्हणजे महिला वर्गांमध्ये त्यांची खास लोकप्रियता होती.

0: बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजचे आपले बिग स्टार आहेत शशी कपूर. या अशा गुणी अभिनेत्याला 2011 मध्ये भारत सरकारने पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित केलं. त्याचबरोबर 2015 मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलं. याआधी त्यांचे वडील पृथ्वी राज कपूर आणि बंधू राज कपूर यांनाही हा सन्मान देण्यात आला होता. कधी कधी असं बोललं जातं की शशी यांच्या वाट्याला सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिका जास्त आल्या, परंतु आपल्या विशेष सादरीकरणातून त्यांनी या भूमिकांनाही ग्लॅमर प्राप्त करून दिलं. आणि जर त्या भूमिकेत ते नसते तर त्याचा विचारही आपण करू शकणारच नाही.
1: बोलो.

0: बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजचे आपले बिग स्टार आहेत शशी कपूर. शशी कपूर हे असे पहिले भारतीय आहेत ज्यांच्या कामाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली. त्यांनी इस्माईल मर्चंट आणि जेम्स आयव्हरी यांच्या बरोबर द हाऊस होल्डर, शेक्सपियर वाला, बॉम्बे टॉकी, हिट अँड डस्ट अशा चित्रपटात अभिनय केला. त्यांच्या बॉम्बे टॉकीज या चित्रपटात अमिताभ यांनी एक्स्ट्रा अभिनेत्याची भूमिका देखील केली. शशी कपूर यांनी वडिलांचे स्वप्न असलेला पृथ्वी थिएटरचं काम जोमाने पुढे चालवलं.
1: कह दू तुम्हे
2: हाँ
1: या चुप रहू
2: ना
1: दिल में मेरे आज क्या है
2: क्या है

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे रेडिओ तेरणाची आरजे प्रगती. आज आपण आपल्या बिग स्टार शो मध्ये जाणून घेतोय शशी कपूर यांना, आणि आजचे आपले बिग स्टार देखील आहेत शशी कपूर. शशी कपूर यांच्या बहुआयामी प्रतिभेचे अनेक रंग आहेत. शशी कपूर यांनी जुनून यासारख्या क्लासिक चित्रपटात तर काम केलंच, परंतु अमिताभ यांना घेऊन त्यांनी अजुबा हा चित्रपट दिग्दर्शित केला. त्याचबरोबर गेस्ट हाऊस आणि पोस्ट बॉक्स 999, त्याचबरोबर उत्सव, कलियुग, 36 चौरंग लेन, विजेता आणि जुनून यासारख्या चित्रपटाची निर्मिती सुद्धा केली. त्यामुळं ते केवळ एक अभिनेता नव्हते तर फिल्म दुनियेतला एक जाणकार माणूस देखील होते.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजचे आपले बिग स्टार आहेत शशी कपूर. आपल्या वैयक्तिक जीवनात त्यांनी जेनिफर यांच्या सोबत विवाह केला. जेव्हा शशी कलकत्त्यामध्ये नाट्यगृहात अभिनय करायचे तेव्हा जेनिफर आणि त्यांची भेट झाली. यातूनच भाऊ शम्मी कपूर यांनी लग्नासाठी पुढाकार घेतला. तरीही पृथ्वीराज कपूर यांचा मोठा विरोध परदेशी मुलीला होता. त्यानंतर 1958 साली मुंबईत त्यांचं लग्न झालं. या दोघांना करण आणि संजना ही मुलं आहेत. मात्र जेनिफर यांच्या मृत्यूनंतर शशी हे फारच अस्वस्थ झाले. त्यांनी सर्वच कामं सोडून दिली.

बिग स्टार शो ऐकता तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजचे आपले बिग स्टार आहेत शशी कपूर. शशी कपूर हिंदी चित्रपट सृष्टीमधील कमालीचे अभिनेते, निर्माता आणि दिग्दर्शक एवढेच नव्हते तर ते एक उत्तम व्यक्तीही होते. त्यांनी कुणालाही दुखवल्याचा कुठेही उल्लेख दिसत नाही. केवळ वारसा मिळाल्याने कुणी मोठा होत नसतो तर त्यासाठी आपलं कर्तृत्वही सिद्ध करावं लागतं हे शशी यांनी दाखवून दिलं. अमिताभ यांच्या समोर त्यांनी सादर केलेला डायलॉग जो त्यांची ओळख आहे तो म्हणजे मेरे पास माँ आहे. त्यामुळं थिएटरही टाळ्यांनी भरून जायचं. परंतु आज त्यांना स्मरून असं म्हणावंसं वाटतं की तुम्हारे पास सब है लेकिन हमारे पास शशी कपूर है.

आजचे आपले बिग स्टार होते शशी कपूर. आजचा आपला बिग स्टार शो होता शशी कपूर यांच्यावरती. आजचा आपला कार्यक्रम कसा वाटला हे तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप मेसेज करून सांगू शकता. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500900. मी आरजे प्रगती इथेच निरोप घेते. पुन्हा भेटूयात नवीन बिग स्टार सोबत. तोपर्यंत कनेक्ट राहूयात. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफ एम, आपली माणसं आपला आवाज. सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवत हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.
4: कह दूं तुम्हें
5: हाँ
4: या चुप रहूं
5: ना,
4: दिल में मेरे आज क्या है,
5: क्या है

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवत हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवत हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात. माहिती ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात, माहिती ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात, माहिती ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा.
1: कह दू तुम्हें
2: हाँ
1: या चुप रहूं
2: ना,
1: दिल में मेरे आज क्या है,
2: क्या है

आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात, माहिती ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा।

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवत हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवत हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: छोटी से छोटी बीमारी भी हो, चाहे आप मेजर स्पेशलिस्ट से ना दिखाइए, आप नॉर्मल जनरल प्रैक्टिशनर से दिखाइए जो MBBS है सादा, उनका फीस भी कम रहता है, पर आप उनको दिखाइए, उनको भी नॉलेज रहता है, तो वो आपको बराबर डायग्नोस करे, मतलब सही समय पे सही दवाई जानी चाहिए सही क्वांटिटी पे। ये जो तीन चीज़ मैंने बोला है वो बहुत इंपॉर्टेंट है, ताकि आपको आगे जाके कुछ हो नहीं। तो इट्स बेसिकली यू आर प्रिजर्विंग योर फ्यूचर बाय एक्टिंग करेक्टली इन प्रेजेंट।
1: तर श्रोते हे होते डॉक्टर चिन्मय चौरसिया, जे तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नेरूळ नवी मुंबई या ठिकाणी कार्यरत आहेत, आणि त्यांनी एकूणच सेल्फ मेडिकेशन म्हणजे स्वतःहून आपण जे औषधं घेतो तर त्याविषयी त्यांनी विस्तृत असं मार्गदर्शन केलेलं आहे। डॉक्टर चिन्मय जी, आप यहां पे आए और जो जानकारी दी उसके लिए मैं बहुत आपका आभार व्यक्त करता हूं।
0: धन्यवाद संजय जी, धन्यवाद।
1: आणि आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, श्रोते रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM वर, किंवा आपण जर अँड्रॉइड फोन वापरत असाल तर त्यावर आपण गुगल प्ले स्टोअरवर जाऊन आपण रेडिओ तेरणा हे ॲप डाउनलोड करू शकता। आपण आयफोन वापरत असाल तर ॲप स्टोअरवरून हे रेडिओ तेरणा डाउनलोड करू शकता। रेडिओ गार्डनवरही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानाबादला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा, किंवा आपण radio.coeusmanabad.ac.in या वेबसाईटलाही भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणा। आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा। त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500900, 9970500900। ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।
2: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोअरवरून, टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना, आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफ एम, आपली माणसं आपला आवाज. सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना, आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना, आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. उस्मानाबादच्या मातीचा सुगंध मनामनाला जोडणारा बंध, रेडिओ तेरणा 90.4 FM.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळीराजा. बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तेरणाची साथ. शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM.
1: मंडळी नमस्कार. मंडळी, आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. मंडळी, आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून महत्त्वाच्या विषयावरील माहिती या ठिकाणी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मंडळी, आपण सर्व जाणताच आहात की 2023 हे भरडधान्य वर्ष जाहीर झाल्यापासून त्याच्या आरोग्यविषयीच्या फायद्याविषयी फार मोठ्या प्रमाणात बोललं जात आहे. पण आपण या पिकांची शेतीमध्ये लागवड कशी करावी, त्याचबरोबर या पिकांच्या माध्यमातून आपल्याला कसा फायदा होऊ शकतो, या अनेक विविध बाबींविषयी आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी माहिती करून घेणार आहोत. मंडळी, भरडधान्य ही पोषक आणि आरोग्यासाठी उपयुक्त असली तरी प्रामुख्याने दुर्लक्षित आहेत. काही प्रमाणात त्यांची आदिवासी किंवा दुर्गम पट्ट्यांमध्ये लागवड होते. त्यांच्या लागवडीखालील क्षेत्र अत्यंत कमी असल्यामुळं सध्या भरडधान्याविषयी होत असलेल्या प्रचाराच्या पार्श्वभूमीवर वाढत्या मागणीची पूर्तता कशी होणार असा प्रश्न आहे. कारण ही धान्य जर आपण शेतकऱ्यांनी पिकवलीच नाहीत तर सर्वसामान्याच्या ताटात कशी येणार. म्हणजेच या आरोग्यासाठीच्या महत्त्वाच्या असलेल्या पिकांच्या लागवडीमध्ये असलेल्या संधी आपण ओळखणं खूप गरजेचं आहे. कमी पाण्यावरील ही पिके कोरडवाहू शेतकऱ्यांच्या अर्थकारणाला निश्चितपणे चालना देऊ शकतात. मंडळी, आता याच्यामध्ये जे विविध वाहन आहेत त्याच्या संदर्भातली माहिती आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण करून घेणार आहोत. याच्यामध्ये सुरुवातीला बघणार आहोत वरई. त्याला दुसरी नावं अशी आहेत की त्याला वरी आणि वरी कुटकी या नावानं सुद्धा ओळखलं जातं. याची ओळख बघूयात. धान्याचा आकार सर्वात लहान असल्यामुळे इंग्रजीमध्ये लिटल मिलेट या नावाने ती ओळखली जातात. भारतातील पारंपरिक पिकांपैकी एक असलेल्या पिकाची महाराष्ट्रात अमरावती, चिखलदरा, धारणी, नगर, नाशिक, नंदुरबार, पुणे, कोल्हापूर, सातारा, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागात या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते. दुर्गम प्रदेशातील लोकांचे प्रमुख अन्न असलेल्या या धान्याची अन्यत्र ओळख ही उपवासासाठीचं धान्य अशीच आहे. एकदल प्रकारातील या पिकांची उंची 30 ते 150 सेंटीमीटरपर्यंत असते. पाने गवताच्या पात्याप्रमाणे असून मऊ किंवा त्यावर लव असते. खोड काडीसारखे बारीक सरळ वाढणारे असते. भातासारखी यास फुले येत असून 4 ते 5 सेंटीमीटर लांबीच्या लोंब्या येतात. दुष्काळजन्य परिस्थितीत तग धरणारे हे पीक अधिक पर्जन्यमानातही चांगले उत्पादन देणारे आहे. आता आरोग्यासाठीचं महत्त्व याच्या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत. आता याचं आरोग्याच्या संदर्भातलं महत्त्व या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत. साधारणपणे भगरीमध्ये पौष्टिक घटकांचे प्रमाण भरपूर आहे. सर्वसामान्य लोक केवळ उपवासाच्या दिवशीच याचं सेवन करतात. गहू भाताला पर्याय म्हणून दैनंदिन आहारात त्याचा समावेश करायला हवा. बद्धकोष्ठता आणि पोटाच्या विकारांवर हे उपयुक्त आहे. अधिक तंतुमय पदार्थांमुळे मधुमेही रुग्णांसाठी ते लाभदायक आहे. शरीरात साठलेल्या चरबीचे प्रमाण कमी करण्यात याची महत्त्वाची भूमिका असते. आता लागवड तंत्रज्ञानाच्या संदर्भात आपण जाणून घेऊयात. याच्यासाठी अनुकूल हवामान जे आहे त्याच्या संदर्भात बघूयात. वार्षिक पर्जन्यमान 2500 मिलीमीटरपर्यंत सुद्धा असलं तरी हे पीक आपल्याला घेता येऊ शकते. समुद्र सपाटीपासून 2100 मीटर उंचीच्या प्रदेशात याची लागवड आपण करू शकतो. मंडळी, वाढीसाठी पोषक तापमान 23 ते 27 अंश सेल्सिअस इतकं असणं गरजेचं आहे. याच्यासाठी जमीन बघूयात. हलकी ते मध्यम चांगल्या निचऱ्याची जमीन असावी. अतिशय हलक्या जमिनीत चांगले उत्पादन मिळत नाही. उताराच्या जमिनीमध्ये लागवड करताना मशागत आणि लागवड उताराच्या आडव्या दिशेने करावी. रोप लागवड पारंपरिक आणि प्रचलित पद्धतीत करावं. रोपवाटिकेच्या संदर्भात आता बघूयात. 1 एकर क्षेत्र लागवडीमध्ये सर्वसाधारणपणे 2 ते 3 गुंठे क्षेत्र 8 ते 10 सेंटीमीटर उंच उतारानुसार लांबी ठेवणं गरजेचं आहे. याच्यासाठी बीज प्रक्रिया करणं आवश्यक आहे. लागवडीनंतर पावसाचा खंड पडल्यास 20 ते 25 दिवसांनी पहिले आणि 40 ते 45 दिवसांनी दुसरं पाणी देणं गरजेचं आहे. लागवडीनंतर 1 महिन्याच्या आत गरजेनुसार खुरपणी आणि कोळपणी करून पीक तणमुक्त ठेवावे. आवश्यकतेनुसार तणनाशक वापरणं गरजेचं आहे. आंतरपीक म्हणून उडीद, तीळ, सोयाबीन, तूर, कारळा ही पिके 2:1 या प्रमाणात आपण घेऊ शकतो. आता याचे सुधारित वाण बघणार आहोत. फुले एकादशी हे याचं सुधारित वाण आहे. उत्पादनाच्या संदर्भात या ठिकाणी बघणार आहोत. सरासरी धान्य उत्पादन हेक्टरी 12 ते 14 क्विंटल, कडवा उत्पादन 20 ते 25 क्विंटल. याचा कालावधी सर्वसाधारणपणे 120 ते 130 दिवस इतका आहे. यानंतर बघूयात बरटी. याची दुसरी नावं अशी आहेत ज्याला आपण सावा, शमूल, सावऱ्या, हिंदीत झंगोरा या नावांनीही प्रचलित आहेत. आता ओळख बघूया त्याची. हे एकदल वर्गातील पीक असून 50 ते 100 सेंटीमीटर सरळ उंच वाढते. फुटव्यांची 4 ते 7 पर्यंत संख्या असते. पाने गवताच्या पात्याप्रमाणे सपाट, मऊ, बारीक लव असतात. दुष्काळी किंवा अतिपर्जन्यात असलेल्या भागात ही तग धरून राहण्याची यांची क्षमता आहे. धान्य आणि चारा अशा दुहेरी हेतूने याची लागवड केली जाते. भारतातील उत्तराखंड, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, आसाम, ओडिशा, तामिळनाडू, गुजरात आणि महाराष्ट्रात याची लागवड केली जाते. 0.73 लाख टन एकूण उत्पादन याचं मिळतं. सरासरी उत्पादकता 758 किलो प्रति हेक्टरी इतकी आहे. मंडळी, यानंतर याचं आरोग्यासाठीचं महत्त्व आपण जाणून घेणार आहोत. पचनासाठी हलके अन्न म्हणून उपवासात बरटी भाताप्रमाणे शिजवून खाल्ली जाते. विशेषतः नवरात्रीच्या उपवासासाठी याची खूप मागणी असते. धान्य प्रथिनांचा चांगला स्रोत असून यातील प्रथिने सहज पचण्याजोगी, पिष्टमय पदार्थांचे प्रमाण कमी असून शरीरात त्यांचे सावकाश पचन होते. त्यामुळे आधुनिक जीवनशैलीतील कमी कष्टाची आणि बैठे काम करणाऱ्यांसाठी महत्त्वाचा असा आहे. यातील नियासिन जीवनतत्वामुळे त्वचेचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. लिनोलिक, पालेमेल्टिक आणि ओलिक असंपृक्त मेदामले हृदयरोगी आणि मधुमेहींसाठी उपयुक्त असतात. रक्तातील साखरेची आणि लिपिडची पातळी कमी करण्यासाठी हे प्रभावी आहे. ग्लुटेनमुक्त असून ग्लुटेनची एलर्जी असणाऱ्यांसाठी हे उपयुक्त आहे. यानंतर बघूयात कोडो. याची अन्य नावे अशी आहेत कोदरा, पायगवत, भातगवत, खडक आणि बाजरी. सुमारे 3000 वर्षापासून भारतात या पिकाची लागवड केली जाते. गुच्छेदार गवताप्रमाणे 90 सेंटीमीटरपर्यंत हे वाढते. लघु पौष्टिक तृणधान्यापैकी याचे धान्य सर्वात जाडे भरडे असून तंतुमय पदार्थाचे प्रमाण सर्वात जास्त असते. 100 ते 110 दिवसात हे परिपक्व होते. भारतात जवळपास 1.96 लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड आहे. त्यातून 0.84 लाख टन उत्पादन मिळते. सरासरी उत्पादकता 429 किलो प्रति हेक्टर इतकी आहे. तर मंडळी, याचं आरोग्यासाठीचं महत्त्व आता आपण जाणून घेणार आहोत. भरपूर तंतुमय पदार्थांमुळे पचनसंस्थेच्या आरोग्यासाठी चांगलं आहे. अँटीऑक्सिडंटचं प्रमाण चांगलं असल्याने मधुमेही लोकांच्या आहारात भाताला पर्याय म्हणून कोडोची शिफारस हे वैद्यकीय तज्ज्ञ करत असतात. यात लेसिथिनची मात्रा अधिक असून ते मज्जासंस्थेच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे. महिलांवरील रजोनिवृत्तीनंतर होणारा हृदयविकार, उच्च रक्तदाब आणि उच्च कोलेस्ट्रॉल या मुक्ततेसाठी या धान्याचं नियमित सेवन अधिक फायदेशीर ठरतं. आणि हे ग्लुटेनमुक्त आहे. याचं लागवड तंत्रज्ञान बघूयात. हलक्या, खडकाळ, मुरमाड जमिनीपासून ते पोयट्याच्या जमिनीत हे येऊ शकतं. खोल पोयट्याच्या आणि कसदार जमिनीत याचं उत्पादन आपण अधिकचं घेऊ शकतो. तर मंडळी, आत्ता जी आपण माहिती घेतलेली आहे, तर ही जी सगळी भरड धान्य आहेत ती आपण सहजपणे आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये याचा वापर करू शकतो आणि या भरड धान्यांना भाव देखील चांगला मिळतो. त्यामुळे आपल्या शेतकरी बांधवांनी भरड धान्याची लागवड करण्यावर कल आता भविष्यामध्ये वाढवणं खूप गरजेचं आहे. आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात एवढंच. आपण पुन्हा भेटणारच आहोत आपल्या उद्याच्या भागामध्ये. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
0: आपली पसंत, आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
2: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे विवरण आणि मा

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो आपण ऐकत आहे रेडिओ तिरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोतेहो, हिंदी सिनेमातील गीतांमधून अनेक असे शब्द आणि रचना येत राहतात ज्या त्या गीताला हिट बनवित असतात. मग त्यातला आणखी एक शब्द म्हणजे साजन. आता या सजना आणि साजन विना आपल्या गीतांचं पाणीही हलत नाही. मग या शब्दावर फक्त गीतच नाही तर चित्रपटही आले. साजन हा प्रत्येकाच्या ओठावर असतोच. मग त्याचे अनेक रंगही आहेत आणि छटाही आहेत. मग साजन अनेक प्रसंगात आपल्या समोर येत राहतो. तर आजच्या आपल्या स्वरबहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून साजन या थीमचा आनंद आपण घेणार आहोत. कार्यक्रमाच्या सुरुवातीस आपण ऐकणार आहात आन मिलू सजना या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांच्या आवाजातील आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल.

हात की सफाई या चित्रपटातील गीत यानंतर ऐकवित आहोत. गीत गायला आहे मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी. गीत आहे गुलशन बावरा यांचं आणि संगीतकार आहेत कल्याणजी आनंदजी.

श्रोते हो, रेडिओ तेराणा 90.4 FM वरून आपण ऐकत आहात कार्यक्रम स्वर बहाराची थीम आहे साजन. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत लता मंगेशकर, गीत आहे मजरू हे यांचं, संगीतकार आहेत आर डी बर्मन, चित्रपट आहे बहारों के सपने.

श्रुती हो साजन या थीमचा आनंद घेत आहात आपण रेडिओ तिराणा 91.4 FM वरून. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात सौदागर या चित्रपटासाठी आशा भोसले यांच्या आवाजातील गीत. गीतकार आणि संगीतकार आहेत रवींद्र जैन.

0: शंकर।
1: गंगा जमुना सरस्वती या चित्रपटातील गीत गात आहेत लता मंगेशकर। गीत आहे इंदिवर यांचं आणि संगीतकार आहेत अनु मलिक। गंगा जमुना सरस्वती या चित्रपटाच्या माध्यमातून हे गीत देखील खूप लोकप्रिय झालं होतं आणि या गीतामध्ये प्रमुख भूमिकेत आपल्याला दिसल्या होत्या मीनाक्षी शेषाद्री। श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात। कार्यक्रमातील यानंतरचं गीत आहे आरजू या चित्रपटातील। गीत गायलं आहे अलका याज्ञिक यांनी, संगीतकार आहेत अनु मलिक आणि गीतकार आहेत आनंद बक्षी।

मैंने प्यार क्यों किया या चित्रपटातील गीत यानंतर आपण ऐकणार आहात. गीत आहे समीर यांचं, संगीतकार आहेत हिमेश रेशमिया, गायक कलाकार उदित नारायण आणि अलका याज्ञिक.

श्रोतेहो, साजन या थीमचा आनंद आपण घेत आहात आजच्या स्वर बहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून रेडिओ 93.4 FM वरून. हम दिल दे चुके सनम या चित्रपटातील गीत यानंतर ऐकत आहोत. गीत गायलं आहे उस्ताद सुलतान खान, कविता कृष्णमूर्ती आणि शंकर महादेवन यांनी. साजन या थीमवरील गीतं आपण ऐकत असताना हे एक वेगळं असं गीत देखील आपण आता ऐकणार आहात, जे गीत आहे महबूब यांचं आणि संगीतकार आहेत इस्माईल दरबार.

श्रोते हो साजन या थीमचा आनंद आपण घेत आहोत रेडिओ किरणा 90.4 FM वरून. यानंतरचं गीत आहे साजन या चित्रपटातील, जे गीत गायलं आहे कुमार सानू यांनी. खूप सुंदर असं गीत आहे, जे गीत लिहिलं आहे समीर यांनी आणि संगीतकार आहेत नदीम श्रवण.

आग ही आग या चित्रपटातील गीत यानंतर ऐकवित आहोत. गीत गायलं आहे आशा भोसले आणि शब्बीर कुमार यांनी. गीत आहे अंजन यांचं आणि संगीतकार आहेत आपले बप्पी दा म्हणजेच बप्पी लहेरी.

श्रुती हुस बरोबर या कार्यक्रमात साजन या थीमचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत यस जानकी आणि मोहम्मद अजीज. गीतकार आहेत आनंद बक्षी, संगीतकार लक्ष्मीकांत, प्यारेलाल, चित्रपट आखरी रास्ता या गीतावर थिरकले होते श्रीदेवी आणि बिग बी अमिताभ बच्चन.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमात यानंतर आपण आनंद घेणार आहात जसपिंदर नरुला यांनी गायलेल्या समीर यांच्या गीतांचा. संगीतकार आहेत नदीम श्रवण. चित्रपट आहे दिल का रिश्ता.

कुछ कुछ होता है या चित्रपटातील गीत यानंतर आपण ऐकणार आहात. गीत गायलं आहे कुमार सानू, अलका याज्ञिक आणि कविता कृष्णमूर्ती यांनी. गीत आहे समीर यांचं आणि संगीतकार आहेत जतीन ललित.

श्रोतेहोस्वर बहार या कार्यक्रमात साजन या थीमचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत कुमार सानू आणि साधना सरगम. गीत आहे समीर यांचं, संगीतकार आहेत नदीम श्रमण. चित्रपट आहे दामिनी.

श्रोते हो स्वर बाहेर या कार्यक्रमाविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया आम्हाला निश्चितपणे कळवा. यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970509900. आणि कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकणार आहात बेटा या चित्रपटासाठी अनुराधा पौडवाल आणि उदित नारायण यांच्या आवाजातील समीर यांचं गीत. संगीतकार आहेत आनंद मिलिंद.